0: वेणुधुनी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामहा हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारू हसिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः एफएम 90.4 केएलई गणसू. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 105. प्रथमं प्रार्थनां वदामः. ॐ श्रीगणेशाय नमः. श्रीसरस्वत्यै नमः. श्रीगुरुभ्यो नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणू 90.4 FM KLE कणसूर.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकतात वेणुधुनी 90.4 एफ एम के एल ई कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे रविवार 31 मे 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार पाहू. जशी झाडाला पाण्याची गरज असते तशीच मनाला सुविचारांची गरज असते. सुविचार हे जीवनाचे सार शिकवतात. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. नेल्सन मंडेला यांना लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर झाला. दिवस होता आजचा. IESF नेमबाजी विश्वकप. भारतीय महिला संघाने 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले तेही आजच्याच दिवशी. दक्षिण आफ्रिका देश प्रजासत्ताक बनला तोही आजच. संगीत नाटक अकॅडमीची स्थापना झाली तेही आजच्याच दिवशी. दुसरे महायुद्ध झाले आणि जपानी पाणबुड्यांनी सिडनी शहरावर हल्ला सुरू केला तोही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस. विभा देशपांडे नाट्य समीक्षक यांचा जन्म आजचाच. रोशन महानामा श्रीलंकेचे क्रिकेटपटू यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. पंकज रॉय भारतीय क्रिकेटपटू यांचाही जन्म आजच आहे. भारा भागवत बालसाहित्यकार व विज्ञान कथाकार यांचाही जन्म आजच्याच दिवशी. अहिल्याबाई होळकर होळकर घराण्याच्या महाराणी यांचाही जन्म आजच. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आजचं राशी भविष्य सांगते. सुरुवात मेष राशीपासून. तुमचे मनोधैर्य आज वाढणार आहे. नोकरी तुम्हाला बुद्धिमत्ता चातुर्य आणि तांत्रिक ज्ञानाचा फायदा होणार आहे. वृषभ रास, तुमच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता दिसते. नोकरीमध्ये तुमचे काम सुरळीत चालेल आणि तुम्हाला आपल्या कला कौशल्याचा फायदा होईल. मिथुन रास, कौटुंबिक जीवनात मजा आणि आनंद राहील. नोकरीत तुमचा प्रभाव आणि सन्मान वाढेल. एखादी समस्या सुटल्याने मन प्रसन्न होऊ शकेल. कर्क रास, आपल्या राशीच्या 12 घरात गुरु व शुक्र यांच्या योगामुळे खर्चही भौतिक सुखांवरच होईल, तरीही तुमच्या वाणी व चातुर्याने व्यवसायात फायदा होईल. सिंह रास, विजेचे उपकरण किंवा वाहनावर खर्च होऊ शकतो. भावंडांसोबत वादविवाद टाळा. वडील व घरातील ज्येष्ठांकडून मदत मिळू शकते. कन्या रास, कामावर लक्ष केंद्रित करा. नोकरीत काही नवीन संधी मिळू शकतात. भाऊ बहिणींकडून सहकार्य मिळेल. या होत्या 6 राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली बनधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण पुढच्या सहाराशी ऐकू ज्यामध्ये तुळरा. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदी राहील. विद्यार्थ्यांना मानसिक स्थैर्य ठेवणं आवश्यक आहे. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस खर्चिक राहील. चुकीच्या निर्णयामुळे नुकसान होऊ शकते. द्वादश भावात चंद्र आणि पाचव्या घरात मंगळ असल्यामुळे तुमच्या तब्येतीवर लक्ष ठेवा. धनुरास, धनु लोकांसाठी शुभ परिणाम होण्याची शक्यता दिसतीये. तुमची बुद्धिमत्ता वापरून काम पार पडेल. नोकरी सुरळीत चालेल. मकर रास, अडचणीतल्या कामाला गती येईल. वरिष्ठ सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. प्रॉपर्टीच्या व्यवहारात यश मिळू शकते. कुंभरात, कामाचा ताण असेल पण मेहनत केल्याने कामात लाभ होईल. घरात बोलताना शब्दांची काळजी घ्या. आणि शेवटची मीन रास, टीम वर्कने टार्गेट पूर्ण करता येईल. आपली योजना आणि वागणे चांगले परिणाम देतील. घरगुती वस्तू व विजेच्या उपकरणातून लाभ मिळेल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणू थोडी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आहे जागतिक तंबाखू मुक्त दिन, वर्ल्ड नो टोबॅको डे आज आहे. आणि यानिमित्त तंबाखू खाल्यानंतर आपल्या आरोग्यावरती काय दुष्परिणाम होतात, वातावरणावरती काय दुष्परिणाम होतात याबद्दल आपण ऐकणार आहोत. आणि त्याचसोबत तंबाखू सोडण्यासाठी आपण काय करू शकतो त्याचंही मार्गदर्शन तुम्हाला आजच्या कार्यक्रमामध्ये भेटणार आहे. आणि हे मार्गदर्शन आपल्याला करतात डॉक्टर वैशाली केळुसकर, ज्या KD विश्वनाथ कतिदंत महाविद्यालय मध्ये ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी डिपार्टमेंटच्या HOD आहेत. मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद मनीषा. तर आजच्या जागतिक तंबाखू विरोधक दिनादिवशी आपल्या सगळ्या दर्शकांचं स्वागत आहे. आणि मी KLE दंत महाविद्यालयातून, विशेषतः आमच्या डिपार्टमेंट ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी तर्फे आपल्याला तंबाखू संबंधी काही विशेष टिप्पणी देणार आहे. तर जागतिक तंबाखू विरोधक दिन दरवर्षी 31 मेला साजरा केला जातो. आणि दरवर्षी आम्हाला त्याच्याबद्दल एक थीम दिली जाते ज्याच्यावरती आम्ही काम करतो. तर यंदाची थीम आहे अनमास्किंग द अपील काउंटरिंग निकोटीन अँड टोबॅको ॲडिक्शन. तर ह्याचा अर्थ असा आहे की तंबाखू संबंधी जे लोकांना आकर्षण होतं, तर का होतं ते कारण ज्या प्रकारे तंबाखूचे पॅकेट्स येतात आणि ते असे म्हणजे रंगीबिरंगी छोटे पॅकेट्स असतात ज्याच्यामुळे लोक त्याच्याबद्दल आकर्षित होतात. तर हे आकर्षण लोकांचं कमी करावं आणि त्यांना तंबाखू मुक्ती जवळ न्यावं ह्याच्यासाठी ही थीम ह्यावर्षी म्हणजे सिलेक्ट केलेली आहे. तर त्याच्या दृष्टीने आम्ही आता काम सुरू करणार आहोत.
0: जसं तुम्ही आता सांगितलं, तर तंबाखूमध्ये काय असे घटक असतात की ते एकदा खाल्यानंतर म्हणजे मग परत परत त्याची सवय लागते किंवा हॅबिटच बनून जाते?
1: तंबाखूतलं सगळ्यात महत्वाचं द्रव आहे ज्याला निकोटीन म्हणतात. तर हे निकोटीन हा संबंध हे द्रव असा आहे की ज्याच्यामुळे एकदा तुम्ही ते घेतलं की तुम्हाला सातत्याने ते खावंसं वाटतं.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यामुळे काय होतं की लोकांना ह्याच्याबद्दल आकर्षित करायला आपली तंबाखूची जी म्हणजे व्यापारी आहेत ते सुद्धा कारणीभूत आहेत. तर ते काय करतात की दरवेळी ना ते नवीन प्रकारचं काहीतरी हे पॅकेट्स उपलब्ध करत, म्हणजे त्यांचं जास्ती प्रमाणात ह्याचा उपयोग आपले शाळेतली मुलं किंवा युवा जास्ती ह्याच्याबद्दल आकर्षित होतात.
0: बरोबर.
1: तर ह्या लोकांकडे असं म्हणजे त्यांच्याकडे ती काय म्हणायचं त्यांची ती कला आहे की लोकांना कसं आकर्षित करावं. आणि निकोटीन जो पदार्थ आहे त्याच्यामुळे तंबाखूचे दुष्परिणाम होतात. त्याच्याबरोबर बरेच सारे बाकीचे द्रव आहेत पण महत्वाचं आहे ते निकोटीन.
0: तंबाखू खाल्ल्यामुळं बरेच आपल्याला आजार होऊ शकतात. त्याच्यामध्ये असे आजारही आहेत जे प्राण घेऊ शकतात, आपला प्राणघातक आजारही आहेत. तर आपण थोडक्यात सांगून देऊया की तंबाखूचे असे काय दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होतात.
1: तर आज तागायत बघितलं तर आपल्या देशात 13 लाख लोक जवळजवळ ह्या व्यसनाच्या अधीन आहेत. आणि त्याच्यात एक काय म्हणायचं 1 मिलियन लोक ह्याच्यामुळे मरतायत दरवर्षी.
0: बापरे.
1: तर हा म्हणजे इतका मोठा आजार आहे की जो बाकीच्या सगळ्या आजारांना मागे टाकतो. तर कारण काय आहेत की तंबाखू चे प्रकार वेगवेगळे आहेत. एक तर तंबाखू म्हणजे सिगरेट म्हणून वापरली जाते किंवा तंबाखू तुम्ही तोंडात घालून गुटखा जे म्हणतात, जे सगळ्यात म्हणजे सगळीकडे लोकांना गुटख्याची खूप माहिती आहे. तर गुटखा तोंडात ठेवला जातो, चोखला जातो आणि असे बरेच काही प्रकार आहेत तंबाखूचे जे चघळले जातात आणि बाकीचे तुम्ही सिगरेट प्रकारे ओढले जातात. ह्याच्यामुळे काय होतं की ह्याच्याने जे म्हणजे ह्याचे जे हानिकारक ह्याच्यातली द्रव असतात ती आपल्या शरीरात त्याचं म्हणजे शरीरात पोहोचतात. तोंडातून सुरुवात होते, मग तुमच्या लंग्सवरती परिणाम होतो, फुफ्फुसांवर, मग त्याच्यामुळे तुम्हाला श्वासोच्छवासावरती त्याचा परिणाम होतो. बाकीचे जे तुमचे महत्वाचे शरीरातले अवयव असतात जसं तुमचं हार्ट असेल, बाकी या सगळ्यावर तंबाखूचा परिणाम होतो. ना दातांपासून मी सुरुवात करते कारण आम्ही दाताबद्दल जास्ती माहिती देतो. तर दातात काय होतं की तुम्ही बघता ह्याचं एकदा तुम्हाला व्यसन लागलं की दातातला रंग वेगळा येतो, दातातून घाण वास येतो, हिरड्या फुगतात, हिरड्यातून रक्त येतं, नंतर तुमच्या तोंडात छोटे छोटे लाल पांढरे चट्टे होऊ शकतात आणि हळूहळू हे शरीरात सगळीकडे जातात. आणि त्यातला महत्वाचं तोंडातला आजार म्हटलं तर कॅन्सरच्या पूर्वीची जी स्थिती असते त्याला ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हणतात. तर हा ही अशी म्हणजे ह्या स्थितीत पेशंटला तोंड नीट उघडता येत नाही, तोंडात जळजळ होते, काही खाऊ शकत नाही. तो ही सुरुवात असते, ह्याच्या पुढे त्याचा कॅन्सरमध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि एकदा तो कर्करोग झाला की त्याच्यातून बाहेर येणं खूप मुश्किल आहे. त्याच्यात बरेच सारे त्याच्यावरती प्रयोग चालू आहेत की ह्याच्यावरून पूर्णपणे पेशंटला ह्याच्यातून बरं करावं. पण काय आहे, जास्तीत जास्त 5 वर्ष पेशंट त्यातून वाचू शकतो. त्यामुळे हे जे मी हा आकडा जो सांगितला की 1 मिलियन इतके लोक ह्याच्यानी मरतात दरवर्षी.
0: खाताना आपल्याला कदाचित चांगलं वाटू शकतं, पण त्याचे दुष्परिणाम एवढे भयानक असू शकतात. मग तंबाखू सोडण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो, म्हणजे एखाद्याला जर सोडायचं असेल तर त्यांच्यासाठी अशी काही ट्रीटमेंट आपल्याकडे आहे का?
1: तर ह्यावर्षी आम्ही ह्या दृष्टिकोनातून विचार करतोय की आपण जेव्हा म्हणजे काय म्हणतात लोकांच्या मनावरती ताबा मिळवणं सगळ्यात जास्ती जरुरीचं आहे. तर मनावर ताबा कसा मिळवू शकतो? पहिली गोष्ट, तुम्ही सगळ्या लोकांमध्ये ही जनजागृती निर्माण केली पाहिजे की तंबाखू हे आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे. तर ह्याला जो अवेअरनेस म्हणतात लोकांमध्ये, त्याच्याबद्दल तुम्ही हे वाढवण्याची खूप जास्ती गरज आहे. त्याच्यामुळे काय होतं, सातत्याने तुम्ही हे सांगत गेला तर त्याचा मनावर परिणाम होतो. दुसरा म्हणजे आपल्याकडे आपण सारखं म्हणतो की गव्हर्नमेंटनी पॉलिसीज केल्या पाहिजेत की तंबाखू विरोधक. तर काय होतं, तंबाखूमुळे आपल्या गव्हर्नमेंटला पैसे पण खूप मिळतात. तर थोड्याफार प्रमाणात आपण पूर्णपणे त्याच्यावर आळा घालू शकत नाही.
0: बरोबर.
1: पण शाळांच्या अवतीभोवती तंबाखूची दुकानं नाही असली पाहिजेत, ज्या कारणाने मुलं त्याच्यावरती आकर्षित होतील किंवा मुलांना ते सहजपणे उपलब्ध होईल. कारण आजकालच्या मुलांकडे ना पैसे खूप असतात. असं नाहीये पूर्वीसारखं की जेव्हा आम्ही शाळेत होतो किंवा आपण होता त्यावेळेला आपल्याकडे असं पॉकेट मनी हा नावाचा प्रकार नव्हता. पण आता मुलांकडे इतके पैसे असतात की तुम्ही 5 रुपयाचं पाकिट घेणं काय त्यांना सहजपणे शक्य आहे. मग ते 5 रुपयात आपण दोघं मिळून खाऊ, आपण दोघं मिळून शेअर करू, ही पण वृत्ती वाढते. आणि एकाच्या नादी लागून दुसरा पण ह्याच्या अधीन होऊ शकतो. त्यामुळे आपण हे केलं पाहिजे की लोकांना दूर ठेवणं पहिलं ह्यांच्यापासून खूप जरुरीच आहे. जर दूर न ठेवता एखादे व्यक्ती तंबाखूच्या अधीन जरी असेल तर त्यातून आपण कसं बाहेर काढणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण ही जी स्थिती असते ना, म्हणजे ह्या स्टेजला पेशंटला खूप प्रकारचा गायडन्स किंवा काउन्सिलिंगची जरूर असते. तर त्याच्यात आमच्याकडे वेगवेगळे प्रकार आहेत. ज्याकडे आमच्याकडे जे बरेच सारे कॉलेजमध्ये जे येतात पेशंट, ते ऑलरेडी तंबाखूच्या अधीन झालेलेच असतात आणि त्यांनी थोड्याफार प्रमाणात त्यांच्या शरीरावर त्याचा परिणाम झालाच असतो. सो आमचा जास्ती करून फोकस ह्याच्यावर असतो की त्यांना त्याच्यातून मुक्त करणं. तर पहिले थोडे प्रकार असतात ज्याच्यानी माइंड गेम आजकाल जे म्हणतात, तर मनावर ताबा मिळवणं. तर ह्याच्यात काय आहे, आम्ही असं पेशंटला शिकवतो की तुम्ही रोज सकाळी उठल्यावर असं म्हटलं पाहिजे की मी तंबाखू खाणार नाही, मी तंबाखू खाणार नाही, मी सिगरेट ओढत नाही. म्हणजे एक पॉझिटिव्ह नोट वरती तुमची सकाळ सुरू केली पाहिजे. किंवा तुम्ही स्वतःला सारखं समजवलं पाहिजे की मी ह्याच्या अधीन नाहीये आणि मी हे वापरणार नाही. मनाने तरी ती सुरुवात केली पाहिजे. दुसरी गोष्ट असं आहे की ज्या वेळेला आपल्याला तंबाखू खायची इच्छा होते त्यावेळेला आपले विचार बदलायचे. की आपण आता बऱ्याच लोकांना असतं की उठल्या एक सिगरेट ओढली की मग त्यांच्या दिवसाच्या दिनचर्या जी म्हणतो ती सुरू होते. तर त्यांनी काय केलं पाहिजे की दुसरा विचार केला पाहिजे की उठल्या तुम्ही हा विचार करा की आजच्या दिवसात मला काय चांगली कामं करायची आहेत किंवा काय मला करायचंय. हळूहळू तुम्ही तुमची सवय जर बदलत गेलात त्याच्यापासून दूर राहायचा प्रयत्न तर केला पाहिजे. कारण आपण म्हणतो प्रयत्नांती परमेश्वर आणि हे सर्वस्वी स्वतःवर अवलंबून असतं. दुसरा तुम्हाला कितीही सांगेल पण तुमच्या मनाने जर एकदा निर्धार केला तरच ती गोष्ट होऊ शकते. सो सातत्याने तुम्ही दुसऱ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि थोडाफार मनात सारखा विचार आणला पाहिजे की आपल्याला लोक सांगतायत की तंबाखू वाईट आहे, म्हणजे ते नक्की वाईट असेल. हे आपल्या मनाने हे काय म्हणायला पाहिजे, आपण हे एक्सेप्ट केलं पाहिजे. जर आपण ह्या दृष्टीने विचार करत गेलो तर आपलं मन पण हळूहळू बदलतं. तिसरी गोष्ट अशी आहे की सतत सांगितलं पाहिजे की मी ही गोष्ट करू शकतो. आपलं काय म्हणायचं, आपला आत्मविश्वास वाढवला पाहिजे. बरेच वेळा काय असतं, ह्या सगळ्या गोष्टीला जे बळी पडतात लोक ते मनाने खूप कमकुवत असतात. म्हणजे आपण छोटं उदाहरण देते, भविष्य ह्या किंवा बुवाबाजी ह्या सगळ्याला सुद्धा आधीन असेच लोक होतात जे मनाने स्ट्रॉंग नसतात किंवा त्यांना आपल्या मनावर ताबा नसतो किंवा त्यांचा स्वतःवर विश्वास नसतो, आत्मविश्वास कमी आहे. तर आपला आत्मविश्वास वाढवणं खूप जरुरीच आहे. की हे कितीही अवघड असलं तरी हे काम मी करू शकतो, एवढं जरी आपण मनाला रोज सांगत गेलो तर ती गोष्ट आपण नक्की करू शकतो। ह्याला खूप उदाहरणं आहेत। साध्या साध्या गोष्टी असतात, जेव्हा आपण व्यायाम करायचं ठरवतो तेव्हा सुद्धा आपण जर मनाचा निर्धार केला तरच ते होतं, नाही तर होऊ शकत नाही। दुसरं काय आहे की तुम्ही थोडंसं ना, म्हणजे मेडिटेशन असं म्हणत नाही पण थोडासा स्वतःला वेळ देऊन एका ठिकाणी शांत बसून ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे। जेव्हा मन आपलं शांत, म्हणजे जे रिलॅक्सेशन म्हणतात, तुम्ही रिलॅक्स्ड असाल, सतत तुम्ही जर तुम्हाला असे वेगळे वेगळे विचार येत राहिले तर तुम्हाला वाटतं की आता ह्या विचारातून बाहेर यायला आपण तंबाखूकडे वळलं पाहिजे। त्यामुळे आपलं मन शांत ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे। आणि आजच्या म्हणजे हे आजचं जग असं आहे ना की ही धावती रेसच आहे सगळीकडे। म्हणजे पूर्वी आपण जर पाहिलं तर आपले आई वडील किंवा आपले आधीचे जे लोक होते ते शांत समाधानी होते, खूप गोष्टीची हाव नव्हती। आता काय झालंय, खूप गोष्टींची हाव चालली आहे, त्याच्यासाठी आपण धडपडत राहतो, पळत राहतो, त्याचा स्ट्रेस येतो आणि मग तो स्ट्रेस कमी करायला आपण असल्या गोष्टींच्या आधीन येतो। त्यामुळे आपलं मन शांत ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे। आणि शेवटी सगळ्यात अशी गोष्ट आहे की आपण आपल्याशीच ठरवलं पाहिजे की असे लोक जे आपल्याला ह्या गोष्टींचं व्यसन लावतायत त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे। म्हणजे दूर म्हणजे मी पूर्णपणे त्यांच्यापासून दूर नाही, पण आपलं जेव्हा मन इतकं घट्ट होईल की आपण नाही म्हणायला शिकलं पाहिजे,
0: बरोबर,
1: तर त्यावेळेस तुम्ही कोणाती वावरलात ना तर तुम्हाला कोणीही, कारण बरेच लोकांची आमच्याकडे जे येतात लोक ते असं म्हणतात की मी खूप प्रयत्न केला आणि मी ह्यातून बाहेर आलो, पण मग एक दिवस मी माझ्या मित्रांबरोबर होतो, एक दिवस बरेच, आणि ते म्हणाले की काय एखादी सिगरेटनी काय होणार आहे, एखादं तंबाखू तू एखादं पाकिट खाल्लंस तर काय होणार आहे, आता इतके लोक आहेत जे जगत आहेत ज्यांना काही होत नाहीये, काय सगळे लोक थोडेच मरतात, तर तू एकटा घेण्यानी काय होणार आहे। तर हे सांगणारे लोक आहेत ना ह्यांच्यापासून तर आपण बऱ्याच वेळा लांब राहिलं पाहिजे। पण अशा लोकात राहून सुद्धा आपलं मन जेव्हा एकदा तयार होतं की कोणीही किती सांगितलं तरी मी आज तंबाखू सुरू करणार नाही परत, आणि मी प्रयत्न करतोय त्यातून बाहेर यायला आणि माझा निर्धार आहे आणि मी त्याच्यापणे त्याच्याशी ठाम आहे, हे तुम्ही रोज आपल्या मनाला, सो मनाचेच खेळ आहेत हे। तर ह्या चार गोष्टी तुम्ही रोज जर आपल्या स्वतःसाठी जर तुम्ही आपल्या आयुष्यात ह्याचा वापर केला तर तुम्हाला ह्याच्यापासून नक्कीच लांब राहता येतं। तर हे मनानी आहे। आता बऱ्याच गोष्टी आपल्या मनात असतात पण त्या तुम्ही कृतीत पण केल्या पाहिजेत। तर त्या दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत ते कृती असते, पहिलं मनाने ठरवायचं आणि मग त्याप्रमाणे वागायचं,
0: बरोबर।
1: ह्या सगळ्या मनाच्या गोष्टी होत्या, मी ज्या चार गोष्टी सांगितल्या, जे आपण एकांतात बसावं, रोज विचार करावा आणि आपल्या मनाचा जो निर्धार आहे त्याच्यावर ठाम राहावं। दुसरं आहे की आता सगळ्यांना एक प्रकारचा स्ट्रेस असतो, तो शाळेत असेल, कामात असेल, घरची बाई सुद्धा जेव्हा घरची कामं करते तिला सुद्धा स्ट्रेस असतो। तर आपण असं ठरवायला पाहिजे की आपला हा स्ट्रेस आहे ज्याच्यामुळे आपण ह्या गोष्टीच्या अधीन झालोय त्याला पर्याय काय आहे। तर मी जे म्हटलं, प्राणायाम हा एक चांगला पर्याय आहे, ज्याच्याने तुम्ही एका ठिकाणी स्वस्त बसून आणि प्राणायामनी तुमची विचारशक्ती पण सुधारू शकते। त्याच्यानंतर तुम्ही एका ठिकाणी बसा आणि नुसतं ना शांत मी जे विचार करा म्हटलं ना, त्याच्यापेक्षा तुम्ही ह्या परिस्थितीत मी काय करू शकतो की ज्याच्यामुळे मी तंबाखूपासून लांब राहील। तर बरेच लोक असतात जे पटापट चालायला जातात, जे खूप पाणी पितात अशा वेळी, किंवा जे ना जे कुठली तरी दुसरी चांगली गोष्ट करतात ही सोडून। सो प्रत्येकाचा आपला स्ट्रेस आपण कशा प्रकारे आपण तो हाताळतो ह्याला वेगवेगळे, जर आपल्याला काही स्ट्रेस झाला तर आपण एक प्रकार, मला जर स्ट्रेस झाला तर माझा एक प्रकार आहे की ज्याप्रमाणे मी तो व्यवस्थित हँडल करू शकते। तर प्रत्येकाने विचार करावा की माझा काय, मी कुठला पर्याय शोधला पाहिजे तंबाखूच्या ऐवजी, आणि तुम्ही सातत्याने ते जर करत राहिलात तर तुम्ही नक्की त्याच्यापासून, सो ही कृती आहे। विचारांना वेगळं आहे, नुसतं विचारात ते ठेवलं नाही पाहिजे, त्याच्यात कृती केली पाहिजे। दुसरं असं आहे की तुम्ही तंबाखूच्या सोबत जर तुम्ही दारूचं पण व्यसन असेल तर दारूमुळे नक्की तंबाखूचं तुम्हाला पुन्हा घ्यावी अशी इच्छा होऊ शकते। हो, कारण काय आहे, बरेच वेळा आपण असं बघतो पार्टीमध्ये लोक दारू प्यायला बसतात आणि मग म्हणतात ठीक आहे ना एखादी सिगरेट ओढली तर काय होतं। तर मग ही गोष्ट सुद्धा तुम्ही कृती ही पण केली पाहिजे की ह्या सगळ्याच व्यसनांपासून, ही दुसरी गोष्ट आहे महत्वाची। तिसरी आहे की काय होतं, लोक अशी असते की एक तंबाखू सोडायच्या पण काही काही वेळा असतात। म्हणजे कसं असतं, पहिल्या फेज मध्ये आपण नुसतं ठरवतो, दुसऱ्या फेज मध्ये आपण त्याच्याबद्दल परत विचार करतो, तिसरी तुम्ही पूर्णपणे सोडायला खूप वेगळी फेज यावी लागते. तर आपण त्या स्टेजचा विचार केला पाहिजे की मी सतत अशा लोकांभोवती असणार आहे की जे कुठल्या तरी प्रकारचं त्यांना व्यसन आहे, पण त्यात असून सुद्धा मी अजिबात ह्याला बळी पडू देणार नाही स्वतःला, किंवा मी बळी पडणार नाही. तर ही फेज जेव्हा तुम्ही ह्या फेजला येता ना, त्यावेळेला नक्की तुम्ही त्याच्यातून बाहेर येऊ शकता. नंतर काय आहे की तंबाखूला बाकीचे पर्याय पण आहेत. म्हणजे आता मी म्हटलं ना, जेवल्यानंतर तंबाखू खातात, त्याच्याऐवजी तुम्ही एखादं च्युईंगम खाऊ शकता किंवा बडीशेप खाऊ शकता. तर तुम्ही असे काहीतरी सुरुवातीला काय असतं ते चघळायचं असतं तोंडात, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की काहीतरी चुकल्यासारखं वाटतं की मी जेवल्यानंतर एवढेस घेतलं, त्याच्याने वास जातो तोंडाचा. बेसिकली लोक बरेच वेळा असं करतात की तोंडातला वास जावं म्हणून पण खातात, पण तंबाखूमुळे वास येतो हे नंतर हे त्यांना लक्षात येत नाही. तर त्याला तुम्ही काहीतरी दुसरा पर्याय पण शोधला पाहिजे. तर बरेच लोक काय करतात की असं च्युईंगम किंवा बडीशेप असं काहीतरी खायचा प्रयत्न करतात, ज्याच्यामुळे त्यांना ती सवय जरा हळूहळू कमी होते. नंतर काय होतं, तुम्ही आपली दिनचर्या काय आहे हे पाहिलं पाहिजे. म्हणजे मी सकाळी उठल्यावर सिगरेट घेतो, जेवल्यानंतर एक घेतो, मध्ये कामाच्या मध्ये एक फेरी चहा प्यायला जातो टपरीवर तेव्हा घेतो, हे जे तुम्ही हे सगळे आहेत ना, तर तुम्ही त्या गोष्टी करायच्या नाही थोडे दिवस. की आता सगळे म्हणाले की आता चहा प्यायला आपण बाहेर जाऊ, तर तुम्ही ते सोडून तुम्ही आहात त्या ठिकाणी बसून तुम्ही चहा मागवू शकता. कारण तुमच्या कामाच्या ठिकाणी तर तुम्ही तंबाखू खाऊ शकत नाही किंवा सिगरेट ओढू शकत, त्याच्यासाठी तुम्हाला कुठेतरी बाहेर जाणं जरुरीच आहे. तर हा एक पर्याय चांगला आहे. की सगळे मित्र म्हणतात 10:30 आपण जर बघितलं तर बऱ्याच कामाच्या ठिकाणी लोक म्हणतात की मी आता थोडस कामातून ब्रेक घेतोय. ब्रेक कशासाठी? बाहेर जाऊन एक सिगरेट. तर ते न जाता तुम्ही तिथेच बसा, लोकांशी तिथल्या तिथे गप्पा मारा आणि तिथेच एखादा कप चहा प्या. किंवा चहाच्या ऐवजी मी नाही, मी एक 2 ग्लास पाणी पिणार, पाण्याने शरीराला खूप त्याचा उपयोग होतो असा विचार करा. तो हे एक प्रकार आहे. आणि त्याच्यानंतर काय होतं, बरेच लोकांना म्हणजे मुख्यतः असं तरुणींमध्ये असं जाणवलंय की वजन कमी करायसाठी त्या सिगरेटचा वापर करतात. हे पाश्चात्य देशात जास्ती आहे, पण आजकाल आपल्याकडे मोठ्या मोठ्या शहरात बेंगलोर दिल्ली अशा ठिकाणी हे खूप सर्रास आपल्याला बघायला मिळतं. तर ते नक्कीच तंबाखूनी वजन कमी होतं, कारण तुमची भूक मरते, तुम्हाला खावंसं नाही वाटत हे, पण हा उपाय नाही आहे ना वजन कमी करायला. तर बऱ्याच वेळा काय होतं की त्या सोडायचा प्रयत्न करतात, सोडतात, आणि सोडल्यावर जेव्हा वजन वाढतं तेव्हा त्यांना पुन्हा इच्छा होते की आपण परत तंबाखूकडे वळावं. तर परत अशा वेळी त्यांना म्हणजे पुन्हा मनाचा निर्धार किंवा दुसरी काहीतरी कृती करणं जरुरीचं असतं. आणि मेन म्हणजे तंबाखू खायची तुम्हाला इच्छा एक 5 ते 10 मिनिटच होते. आपण चहाची पण तल्लफ म्हणतो बघा, चहाचा आपल्यात मराठीत अगदी ते तो शब्द की आता मला अगदी चहाची तल्लफ आली की मला चहा प्यायचाच आहे. पण तुम्ही अशा ठिकाणी असाल जिकडे तुम्हाला चहा नाहीच मिळू शकत तर तुम्ही काय नाही करू शकत. तर एक 5-10 मिनिटं आपल्याला अशी इच्छा होते, आता खूप पाऊस पडतोय, खूप थंडी आहे, तर आपल्याला वाटतं. पण चहा जर नसेल तिथे तर आपण 10 मिनिटांनी ती इच्छा जाते.
2: बरोबर.
1: तंबाखूचंही तसंच आहे. एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला ती इच्छा अतिशय म्हणजे इतकी इच्छा होते की आत्ताच्या आत्ता मला ते पाहिजे, पण ती 10 मिनिटं खूप महत्वाची असतात. एकदा ती 10 मिनिटं गेली की तुमची इच्छा मरतो. त्या 5 ते 10 मिनिटात तुम्ही स्वतःवरती कसा ताबा मिळवता हे अतिशय गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही परत काहीतरी वेगळी कृती केली पाहिजे की आपलं मन कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीत रमवलं पाहिजे, जेणेकरून ती 5-10 मिनिटं जातील आणि मग तुमची इच्छा त्यातून संपून जाईल. तो ही गोष्टी ना ह्या तंबाखूसाठी अतिशय महत्वाच्या आहेत. तर जसं मी सांगितलं की एक तर मनावर ताबा आणि दुसरी कृती ह्या खूप महत्वाच्या आहेत.
2: बरोबर.
0: एवढ्या सगळ्या गोष्टी आपण सांगून दिल्या म्हणजे सोडण्यासाठी आपण काय आणि कशा प्रकारे प्रयत्न केले पाहिजेत ते सगळं आपण सांगून दिलं. बऱ्याचदा मिश्री लावण्याची एक पद्धत असते आणि त्याच्यानं सुद्धा मग ती म्हणजे तंबाखू भाजणं आणि मग ती मिश्री लावणं, तासन तास घासत बसणं, अशाही सवयी काही आहेत. तर त्याच्यामुळं सुद्धा म्हणजे आपल्याला वाईट परिणाम दुष्परिणाम होऊ शकतात का आरोग्यावरती, किंवा ते सोडण्यासाठीही आपण काय असा वेगळा प्रकार आत्मसात केला असा पाहिजे?
1: तर ही मिश्री वगैरे वापरणं पूर्वीच्या म्हणजे अशा ठिकाणी आहे छोट्या छोट्या गावात जिकडे त्यांना बाकीच्या सुविधा उपलब्ध नसतात.
2: बरोबर.
1: आणि त्यांना ना तेवढी समज पण नसते. बऱ्याच ठिकाणी आम्ही अशा खेड्यापाड्यात गेलेलो आहोत जिकडे लोक वापरतात, तर त्यांना काय असतं की तात्पुरतं आपल्याला त्याच्यावरती उपाय होतं. हे पिशरी लावून काय होतं, काही काही वेळेला त्यांना तोंडातून म्हणजे तोंडात वास नाही पण त्यांना कुठेतरी लागलं असेल किंवा काहीतरी जखम, तर त्यांना असं वाटतं की ह्याच्यानी हे कमी होऊन जाईल. तर झाडाची अशी बरीचशी मुळं आहेत की ज्याच्यामुळे दाताला किंवा हिरड्यांचं सुजणं कमी, रक्त येणं कमी होऊ शकतं. पण हे मिश्री वापरणं हा काही त्याच्यावर उपाय नाही आहे.
0: बरोबर.
1: आता अशा टूथपेस्ट पण म्हणजे आहेत उपलब्ध ज्याच्यामध्ये हे सगळे जे मी म्हटलं ज्या काही गोष्टी वापरू शकतात त्या वापरून नवीन टूथपेस्ट आहेत. आपण पतंजली येते आम्ही अशी नावं सांगत, सगळ्यात महत्वाचं काय ह्या टूथपेस्ट पेक्षा तुम्ही ब्रश वापरणं जरुरीच आहे.
0: बरोबर.
1: तर मिश्री वगैरे लावून जे लोक वापरतात, एक तर ते बोटांनी ती मिश्री चोळतात, पहिली गोष्ट बोटांनी तुमचे दात स्वच्छ होत नाहीत, त्याशिवाय ती मिश्री लावल्यामुळे दातामुळे डाग येतात, कधी कधी ती हिरड्यात जाऊन तिकडे रक्त येऊ शकतं फुगतं. तर तो उपाय दात स्वच्छ करण्यापेक्षा त्याच्यावर दातावर त्याचे उलट परिणाम जास्ती होतात. तर पहिलं इज म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की लोकांमध्ये जागृती निर्माण करणं. तर तेच आम्ही सातत्याने करत आलोय, पण असं होतं ना की लोक खूप मनावर ह्या गोष्टी घेत नाही. तर म्हणून मी सांगते की तंबाखूमुळे इतर अवयवावर पण परिणाम होतो. लोकांना दाताबद्दल ना फारशी काळजी नसते, ते काय म्हणतात दात जरा हलले काही झालं तर आम्ही दात काढू आणि कवळी बसू. पण त्याचे जे परिणाम आहेत ते आतवर जातात ह्याची लोकांना कल्पना नसते. ते नुसतं तुमच्या तोंडात नाही, तुमच्या तोंडामुळे ते बाकी शरीरावर पण त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ह्या मिश्री बिश्री गोष्टी पासून खूप दूर राहिलं पाहिजे. आणि आजकाल खेड्यापाड्यात जेव्हा आम्ही जातो काही त्यांना सांगायला किंवा त्यांचे दात तपासायला, तर आम्ही आमच्या बरोबर थोड्या पेस्ट वगैरे पण घेऊन जातो आणि त्यांना शिकवतो की कसे त्यांनी दात स्वच्छ ठेवलं पाहिजेत, काय वापरलं पाहिजे आणि ह्याचे काय दुष्परिणाम आहेत. तर बऱ्याच आम्हाला असं बरंच आढळलंय की हे खेड्यापाड्यातले लोक लवकरात लवकर डॉक्टरनी सांगितलेल्या गोष्टी मानतात, पण शिकले सवरलेले लोक ज्यांना खरंखुरं माहिती असतं ह्याचे काय, ह्याच लोकांना या व्याधी किंवा ह्या म्हणजे काय ऍडिक्शन मधनं बाहेर काढणं जरा अवघड जातं आम्हाला. असं आमचा, कारण ते ना डॉक्टरवर पूर्णपणे विश्वास ठेवतात खेड्यापाड्यातले लोक. त्यांना तुम्ही एखादी गोष्ट सांगितली तर ते मनावर घेतात.
0: बरोबर.
1: पण शिकले सवरलेले लोक आहेत ते म्हणतात हे तुम्ही काय सांगताय, असं कधी झालंय का, तंबाखूनी काही होत. अशा लोकांना सांगणं जरा अवघड आहे. तर त्यांनाच माझी विनंती आहे आणि एस्पेशली घरातल्या मोठ्यांना, कारण ह्या मोठ्या लोकांना बघूनच मुलं प्रवृत्त होतात असल्या व्याधींसाठी. आणि आम्ही तर शाळांमध्ये जातो, ज्युनियर कॉलेजमध्ये जातो, त्यांच्याकडे पण ह्या सवयी खूप आहेत. आणखीन एक म्हणजे हे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज फॅक्टरीज ह्या लोकांसाठी आम्ही हे कार्य घेतलंच आहे हातात. हे वर्षभर करतो आम्ही, फक्त 31 मेला नाही, त्यांना जाऊन सांगणं जरुरीच आहे. कारण त्यांच्या समस्या खूप वेगळ्या आहेत, ते खूप तास काम करतात. आणि तंबाखूचं काय आहे ना, त्यांनी तुम्हाला झोप येत नाही, त्यांनी तुम्हाला भूक लागत नाही. तर ह्या गोष्टींमुळे सुद्धा बरेच लोक त्याचा व्यापार करतात.
0: हो ना. आणि शक्यतो ड्रायव्हर वगैरे खूप वापरतात.
1: हा, हे तुम्ही अगदी बरोबर. ट्रक ड्रायव्हर जे आहेत ना, त्यांना लांबचा प्रवास असतो, वाटेत थांबायला येत नाही, तर ते लोक असं तोंडात काहीतरी आहे ना तर आपण जागा राहू शकतो अशी त्यांची एक कल्पना आहे आणि मग ते अवघड होत जात. पण तरी आमच्या परीने आम्ही रिक्षा ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर, बस स्टँडला असे आमच्या कॉलेजतर्फे आम्ही असे खूप कार्यक्रम करतो वर्षभर की ज्याच्यामुळे जनजागृती ह्याला एकच आहे. आणि आपल्या देशाचं सगळ्यात मोठी समस्या आहे की लोक जनसंख्या, इतकी मोठी जनसंख्या आहे की तुम्ही प्रत्येकापर्यंत हे पोहोचणं खूप महत्वाचं आहे. तर ह्या वेणुध्वनीमुळे आम्हाला खूप खात्री आहे की ह्याच्यामुळे हे ऐकून सुद्धा बरेचसे लोक आमच्याकडे येतात आणि आमचं सहकार्य मागतात ह्याच्यातून बाहेर जायला. निदान तेवढी तरी जागृती आम्ही निर्माण करतोय ह्याचा आम्हाला आनंद आहे.
0: नक्कीच. जागतिक तंबाखू मुक्त दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम ऐकत आहोत. डॉक्टर वैशाली केळुसकर आपल्या सोबत आहेत. तंबाखू खाल्ल्यामुळे काय परिणाम होतात आपल्या शरीरावरती आणि ते आपण कसं सोडवू शकतो याबद्दल आपण आतापर्यंत ऐकलं. आणि यानंतर आपण तंबाखूचे एन्व्हायरमेंट वरती काय परिणाम होतात त्याबद्दल ऐकणार आहोत. डॉक्टर वैशाली केळुसकर आपल्या सोबत आहेत. मॅडम, बऱ्याचशा गोष्टी आपण सांगून दिल्या आहे की कसं आपण तंबाखू सोडला पाहिजे, काय केलं पाहिजे, प्रिकॉशन काय घेतलं पाहिजे. आता याचा एन्व्हायरमेंट वरती पण काही परिणाम होतो का? मग
1: हो, नक्कीच होतो ना. आणि हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे, कारण आपण जेव्हा तंबाखू खातो किंवा सिगरेट ओढतो आणि ते आता सिगरेटचं म्हणजे जी राख असते ती कुठे फेकतात लोक रस्त्यात, तंबाखू थुंकतात, त्यामुळे ह्याचा नक्कीच आपल्या पर्यावरणावर त्याचा नक्कीच परिणाम होतो, दुष्परिणाम होतो. परिणाम नाही, दुष्परिणाम. कारण मी म्हटलं त्याच्यात अतिशय असे द्रव किंवा घटक असतात जे आपल्या शरीरासाठी आणि एकूण आता म्हणजे म्हणावं तर पर्यावरण म्हटलं तर आपल्या मातीसाठी आपल्या त्याच्याने प्रदूषण निर्माण होतं, ते प्रदूषणच आहे. आणि आज आपण बघितलं तर आपल्या देशात सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो प्रदूषणाचा आहे. मध्ये आपण बघितलं होतं की या मोठ्या मोठ्या शहरात तुम्हाला शांतपणे श्वास सुद्धा घेता येत नाही, कारण इतकं प्रदूषण आहे. तर ते गाड्यांमुळे आहे, तुमच्या गाड्यांचा धूर वगैरे होतो, त्याच्याबरोबर तंबाखूचं ह्याच्यात खूप मोठं म्हणजे ह्याचा खूप कार्यभाग आहे तंबाखूचा या प्रदूषणासाठी. आता तंबाखूची शेती जेव्हा करतात तेव्हा त्या शेतीला जे पाणी वापरलं जातं, तिकडची जी माती असते, ह्या सगळ्यावर दुष्परिणाम होतोच आहे. आणि इतकं तुम्ही पाणी, इतकं लिटर अँड लिटर म्हणजे टन्स ऑफ वॉटर म्हणा त्याच्यासाठी वापरता, तेच पाण्याचा तुम्ही सदुपयोग दुसरीकडे करू शकता. आणि एकदा ह्या शेतीत ते पाणी वापरलं तर ते तिथून बाहेर आलेलं तुम्ही कुठल्याही चांगल्या कार्यासाठी वापरू शकत नाहीतर तुम्ही ते पुन्हा फिल्टर करून म्हणजे त्याच्यातले सगळे ते घटक काढून, तर तितकं काही आपल्याकडे तेवढी जागरूकता नाही आहे. त्यामुळे पाणी गेलं, तुमची माती, तुमची जमीन, ह्या सगळ्यावर त्याचे परिणाम होतातच आहेत. आणि त्याच्याशिवाय तुम्हाला श्वास घेता येत नाही, म्हणजे तुमच्या काय म्हणायचं जे आपण जिकडे मुक्तपणे श्वास घेऊ शकतो अशा बाहेर फिरायला गेलो तर अशा ठिकाणी तुम्ही व्यवस्थित श्वास घेऊ जाय. कारण हे सगळं म्हणजे काय म्हणायचं, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्या पर्यावरणावर नक्कीच परिणाम झाला आहे. त्याच्याशिवाय काय होतं, पाणी जे ह्याच्यातून बाहेर येतं ना ते पाणीच इतकं खराब असतं की ते पुन्हा त्याचा दुरुपयोग म्हणजे तुम्ही कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी त्याचा उपयोग करू शकत नाही. तर पाण्याची तर आपल्याला इतकी समस्या आहे, आपण बघतोच आहे रोज, कारण आपली जनसंख्या आहे, आपल्याला पाणी व्यवस्थित आहे आणि ते शुद्ध करून तर सारखं मिळत नाही. म्हणजे बऱ्याचशा पाश्चात्य देशात ना सगळीकडे ते वॉटर प्लांट्स असतात ज्याच्यामुळे ते स्वच्छ होऊन परत, तसं आपल्याकडे थोडं कमी प्रमाणात, म्हणजे आपलं गव्हर्नमेंट खूप प्रयत्न करत आहे पण तरी आपल्या जनसंख्येमुळे ते शक्य नाही आहे. त्यामुळे ते त्याच्याशिवाय तंबाखू मध्ये ना पेस्टिसाइड्स पण असतात, म्हणजे ह्याचा कुणाला कल्पनाच नसते. म्हणजे आपण तंबाखू एक सिगरेट बघितली तर त्याच्यात बाकीची द्रव्य जी असतात ती सोडा, त्याच्यावर पेस्टिसाइड सारख्या गोष्टी पण असतात जे आपण किड्यांना मारायला वापरतो ते आपण आपल्या शरीरात घेतोय आणि तेच पुन्हा तुम्ही बाहेर काढताय. कारण तो जो धूर येतो त्याचा आणि तो तुम्ही बाहेरच फुकता ना, सिगरेटीचा किंवा तंबाखू तुम्ही तोंडात खाऊन ती बाहेरच थुंकता, तर ते पुन्हा त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते तर वेगळे काही सांगायला नको. तर अशा रीतीनं आणखीन कार्बन फुटप्रिंट जे म्हणतो आपण, कारण आपण एक देश आहे भूतान, जिथे म्हणतात तुम्ही गेल्या गेल्या तुम्ही जर श्वास घेतला भूतान आणि आपल्या देशात तर तिथे तुम्हाला इतकं म्हणजे तिथलं वातावरण इतकं स्वच्छ चांगलं आहे, शुद्ध आहे स्वच्छ म्हणण्यापेक्षा, ते आपल्याकडे नाही आहे. तर हे सगळं दुष्परिणाम जे आहेत हे तंबाखू आणि असे वेगवेगळे केमिकल्स जे आपण वापरतो रोजच्या आयुष्यात त्याच्याच मुळे आहेत. त्यामुळे एकतर तंबाखू वापरलं तर ते कशा रीतीने तुम्ही डिस्पोज करता किंवा त्याचं ते पण महत्वाचं आहे, ते होत नाही, ते आपल्या पर्यावरणातच जातं आणि त्याच्यामुळे हे सगळे बाकीचे दुष्परिणाम होतात. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, जेव्हा एखाद्या सिगरेट ओढणाऱ्या व्यक्तीबरोबर आपण बसतो बराच काळ, किंवा आम्ही असं पण बघितलंय की बायको जिचा नवरा सातत्याने तंबाखू किंवा बीडी काही फुकत असेल तर तो धूर येतो ना त्याचा परिणाम त्या बायकोवर आणि बाकीच्या मुलांवर पण होऊ शकतो. त्यामुळे ह्याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात, म्हणजे ती बाई स्वतः कुठल्याही प्रकारे तंबाखूच्या अधीन नसते पण नवरा किंवा जवळचे घरातले कोणी दुसरे व्यक्ती जेव्हा तंबाखूचा वापर करतो त्यांना सुद्धा कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे बघा आपल्या एका धुरामुळे आपण किती लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करतो ह्याची आपण जरूर कल्पना केली पाहिजे. घरात तर होतंयच पण तुम्ही बाहेर पण लोकांवर सुद्धा त्याचा दुष्परिणाम तुमच्यामुळे होतोय, तर ही गोष्टी लक्षात घेण्यासारखी आहे आणि ह्याच्यातून आपण बरंच काही शिकलं पाहिजे. आणि ह्या गोष्टींपासून दूर राहणं किंवा ऍटलीस्ट तुम्ही आजूबाजूच्या लोकांना प्रवृत्त करणं खूप जरुरीच आहे. बरेच वेळा डॉक्टरांचे विचार कुणाला पटत नाहीत पण तुमच्या प्रिय जवळच्या व्यक्तीने जर तुम्हाला सांगितलं तर तुमच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
0: नक्कीच, अगदी महत्वाच्या गोष्टी आपण सांगून दिल्यात मॅडम. कार्यक्रमाच्या शेवटी आपण आपल्या लिस्नरना काय मेसेज देऊ की तंबाखू सोडण्यासाठी त्यांनी कोणत्या गोष्टी अशा लक्षात घ्याव्यात?
1: पहिली गोष्ट, हे तंबाखूचं आकर्षण जे आहे ना, त्याच्यापासून तुम्ही दूर राहणं जरुरीच आहे. कारण कुठलीही गोष्ट कशी दिसते बाहेरून, पण आतून त्याचा काय परिणाम आहे हे लक्षात घेणं खूप जरुरीच आहे. तर तेच आमचं मुख्य कार्य आहे ह्या वर्षी, की बाहेरून ते किती सुंदर दिसलं पाकिट किंवा किती तुम्हाला आकर्षक वाटलं, तरी त्या छोटं पाकिट तुमचं त्याच्यात जीवघेडे पदार्थ असतात हे लक्षात ठेवणं खूप जरुरीच आहे. आणि आयुष्य एकदाच मिळतं, ते सुखानी समृद्धीनी आणि चांगलं आरोग्य ठेवणं हे आपल्या हातात असतं. स्वतःच्या मनावर निर्धार आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवणं की मी अशा गोष्टींपासून दूर राहणार हे अतिशय गरजेचं आहे. मी लोकांना एवढंच सांगू इच्छिते की तंबाखू दारू ही जे गोष्टी आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत आणि ह्याची जी व्यसना आहेत, त्याच्यापासून लांब राहणंच आपल्यासाठी हितकारक आहे. आणि जरी त्याच्या अधीन झाला तरी त्याच्यासाठी मदत घेणं हे अतिशय जरुरीचं आहे.
0: बरोबर,
1: आणि मदत करायला लोक आहेत. तुम्ही केव्हाही आमच्या केएलई दंत महाविद्यालयात येऊ शकता, जिकडे डॉक्टर्स आहेत जे तुम्हाला ह्याच्यापासून दूर किंवा लांब राहण्यास अतिशय चांगल्या रीतीने मदत करतील. धन्यवाद.
0: थँक्यू सो मच मॅडम या महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणूधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. जागतिक तंबाखू मुक्त दिन आहे आज आणि त्यानिमित्त तंबाखू खाल्ल्यामुळे काय परिणाम होतात ते आपण ऐकलं आणि सोडण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत त्याबद्दलही सांगून दिलं. डॉक्टर वैशाली केळुसकर आपल्यासोबत होत्या, जे केली विश्वनाथ कत्तीदंत महाविद्यालय आणि हॉस्पिटल येथे ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी डिपार्टमेंटच्या HOD आहेत. त्यांना आपण ऐकत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत्र वेणूधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, केसीटी कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3,000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.kle.farm.edu.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 एफ एम KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आहे वर्ल्ड नो टोबॅको डे, म्हणजेच जागतिक तंबाखू मुक्त दिन आज आहे. आणि त्यानिमित्त तंबाखू खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्यावरती काय दुष्परिणाम होतात आणि तंबाखू सेवन किंवा त्याचं व्यसन आपण कसं सोडलं पाहिजे आणि काय त्याच्यावरती ट्रीटमेंट आहे, होमिओपॅथीचा रोल याच्यामध्ये कसा आहे ते आपण ऐकणार आहोत. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर राहुल पवार, जे KLE होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंटचे प्रोफेसर आणि HOD आहेत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आज आपण जागतिक तंबाखू मुक्त दिनानिमित्त बोलत आहोत सर, त्याचा मुख्य उद्देश सांगून मग आपण पुढे जाऊया.
1: एकतर हे जे जागतिक तंबाखू दिन आहे, म्हणजे उलट काय होतं की तंबाखू दिन हा नो वर्ल्ड टोबॅको डे आहे. म्हणजे आपण या टाइममध्ये आपण ऍक्च्युली तंबाखू टाळण्याचे जे काय करता येईल, म्हणजे आपल्या टाळण्यासाठी जे काही उपाय करता येईल त्यासाठी हा डे सेलिब्रेट केला जातो. तर ह्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की हा जो टोबॅको डे आहे की यूथसाठी म्हणा किंवा ज्या आपले जे काही पारंपरिक ज्या पद्धती आहेत, म्हणजे तंबाखू

0: येणार आहे, एक सिंपल तंबाखू च्युविंग येत आहे, दुसरं येत आहे आपलं स्मोकिंग येणार, त्यामध्ये गुटखा येणार, नंतर हुक्का काय जण असतात, ह्यातले जे सगळ्यात मोजा तंबाखू, एका फक्त दाखवण्यासाठी सुरुवात केलेली गोष्ट, म्हणजे मी खातोय, माझा मित्र खातोय, मी खायचंय, गुटखा खाऊन काहीतरी एक वेगळी फुशारकी मारण्यात जी लोकांना ह्या असते, ते फक्त दाखवायसाठी सुरुवात झाली असते. यातून ऍक्च्युअली त्यांना माहित नसतं की ह्यापासून काय दुष्परिणाम होणार आहे. सेम स्मोकिंग बद्दल आहे, फक्त एक त्या जो काय धुर काढायचे ते वेगवेगळ्या अँगलचे त्यांना काहीतरी त्यामध्ये वेगवेगळे प्रकार दाखवायचे असतात, त्यासाठी झालेली सुरुवात ऍक्च्युली व्यसन लागलं असतं, नंतर त्यातच लोक गुंतून पडले असतात.
1: बरोबर. मग ह्या सगळ्या व्यसनामुळं आपल्या आरोग्यावरती काय दुष्परिणाम होतात?
0: आता याच्यामध्ये कसं की तंबाखू फक्त चिविंग जे आहे, तंबाखू जे आपण खातो चावतो, त्यामध्ये दोन टाईपचे तंबाखू खाण्याची पद्धत आहेत. एक तर काय करतात लोक, एक तर चावून खातात आणि ते थुकत असतात. दुसरे लोक असतात ते तंबाखू चैनी खाणे टाईपचे एका दाढे ठेवायचा प्रश्न असतो.
1: बरोबर.
0: जे तंबाखू खातात चावतात, ऍक्च्युली कुणाचं आपण समर्थन करणं चुकीय, त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे जे बिनत्रासाचं म्हणून जे दाढेखाली ठेवणारे लोक असतात, त्या दाढेखाली लोकांना ठेवणाऱ्यामुळे काय होतं की सगळ्यात मोठं एका पर्टिक्युलर एरियामध्ये रिपीटेड ती जागा ठेवत असतात, स्पेशली चैनी खाणीची पुढे असू दे किंवा तंबाखूची जी काही पुढे चोरून ते एका जागेला ठेवल्यानंतर त्या जागेला काय होणार आहे, परत परत एका गोष्टीला इरिटेट होऊन, आणि त्यातून स्पेशली काय असतं तंबाखूमध्ये निकोटीन हे कंटेंट असल्यामुळे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये ते इरिटेट होत असतात. आणि इरिटेंट हेच एक सगळ्यात मोठं कारण काय करते बॉडी, अशी बॉडी आपल्याकडे की आपलं जी शरीर आहे त्याला प्रत्येकाशी अशा तऱ्हेने ऍक्ट होते की कुठली पण फॉरेन बॉडी ते आत एक्सेप्ट करत नाही. त्या सुरुवातीला आपल्या ज्या WBC आहे त्यामध्ये न्यूट्रोफिल असेल, त्या पर्टिक्युलर जागेला एक सुरुवातीला प्रोटेक्ट म्हणून आपली आर्मी येत असते थोडक्या जण, पण परत परत तीच गोष्ट त्या जागेला येत असल्यामुळे इरिटेट होत असल्यामुळे, जसं आता आपण बॉर्डर विचार करू, पाकिस्तान आणि इंडियाच्या बॉर्डर एक बॉर्डर आहे जिथं परत परत हल्ले होत आहेत, म्हणून काय होतं की सैनिक वाढतात, तशीच अवस्था सेम आपल्या त्या पर्टिक्युलर जागेत झाले असते, आणि ते परत परत हल्ला झाल्यामुळे WBC वाढतात, त्या जागेच्या सेल वाढत जातात, आणि वाढत वाढत होऊन त्यामुळे नंबर ऑफ सेल वाढले, त्याच्याकडे ज्या गोष्टी अनकंट्रोल्ड सेल ग्रोथ होत असते, अनवॉन्टेड अँड अनकंट्रोल्ड सेल ग्रोथ होत झाल्यामुळे त्यामुळे कॅन्सरचा काही रोग होण्याची शक्यता असते. म्हणजे मेन कारण आहे ते इरिटंट, आणि ते परत परत तेच इरिटंट होण्याचं कारण हे तंबाखूचं एक. दुसरी गोष्ट आहे आता म्हणतो मी स्मोकिंग, या स्मोकिंगमध्ये आणि तंबाखूचं अनेक एक सांगायचं म्हणलं तर तंबाखू दुसरा एक प्रॉब्लेम काय, आपण तंबाखू तोंडात खात असतो सेम टाइमला बॉडी अशी अडॉप्ट करते की आपण जेव्हा तंबाखू खाणार आहे त्याच वेळेला सेम आपल्याकडे गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेशन होत असतं, परत परत तुम्ही तंबाखू खाताय पण आत येत नाही. आता तुम्ही नॉर्मली जेवत असाल फिजिओलॉजिकली असं मी सांगतो की जेवलं आपण तर सेम टाइमला काय होणार आहे आपल्या बॉडीमध्ये गॅस्ट्रिक ज्यूस येणार आहेत, ते डायजेस्ट होणार आहेत, ते डायजेस्ट होऊन आपल्याला त्याचं पचन होणार आहे आणि ते नॉर्मल प्रोसेस होणार आहे. पण इथं काय होतंय आपण तोंडात काहीतरी चावतोय पण ते पुढे जात नाही, पण सेम टाइम गॅस्ट्रिक ज्यूस असतात आणि त्या रिपीटेड जे काय गॅस्ट्रिक सिक्रेशन आहे त्यामुळे जे काय ऍसिड असेल कुठला जे ऍसिड प्रोड्यूस होणार आहे ते परत परत त्या खाली पोटावरती झाल्यामुळे पहिल्यांदा ऍसिडिटी हायपर ऍसिडिटी होत नंतर ते अल्सरचा परिणाम होऊ शकतो. मग हे आपण ह्या मेन तंबाखूचं असं सेम स्मोकिंगच्या कंडिशनमध्ये असं की स्मोकिंग पण असं एक अशी गोष्ट आहे त्याची लत लागली, एक तर न्यूरॉन ऍक्ट झाले असतात परत परत, आणि सगळ्यात मोठं काय होतं आता आपण लंग बद्दल विचार करू पहिला एका सिस्टीमबद्दल. स्मोकिंग करत करत एक तर फिल्टरमध्ये येतात काही बीडी वरणार असतात, बीडी तर विदाउट फिल्टर असते आणि हे फिल्टर, पण फिल्टर हे फक्त नावाला आहे. आपण बऱ्याच वेळा व्हिडिओ बघितले असेल त्यामध्ये जे स्मोकिंगचे म्हणजे जे सिगरेट आहे ती पाण्यामध्ये जर काढून बघितलं त्यामध्ये तुम्हाला बारीक बारीक पार्टिकल दिसतील कार्बनचे, सेम कार्बन पार्टिकल आपोआप ऑटोमॅटिकली स्टोअर होत जातात त्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये म्हणजे लंग्सच्या आतमध्ये साचत जातील, आणि जेवढे दिवस तुम्ही परत परत पिणार आहे त्यामध्ये साठून साठून त्या जागेला एक गार टाईप तयार होईल, आणि नंतर जे नॉर्मल आपले सिलिया आणि जे अल्व्होला ऍक्ट होणार जे जसं नॉर्मल रबर टाईपचं जे सिम्पल फंक्शन आहे ते होऊन हार्ड होत जातील आणि त्यामुळे श्वसनाचे आजार सुरू होतील आणि त्या डिफिकल्ट इन ब्रिदिंग होईल, मग त्याला क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज म्हणतात, ज्या ह्या सगळ्या आजार होण्याची शक्यता असते, नंतर अस्थमा पुढे जाऊन होण्याची शक्यता असते. आणि हे सगळ्यात मोठे जसं सेम म्हणतो तसं परत परत तीच गोष्ट केल्यामुळे लंग कॅन्सर पण शेवट तिथे जात असतो. एखादी गोष्ट तुम्ही रिपीटेडली करत असाल त्या इरिटंट कॉजमुळे ते ऍक्च्युली कॅन्सर होण्याची जास्त शक्यता असते.
1: अच्छा.
0: आणि सेम वे जसा आपण तंबाखूमध्ये चिविंग जसा विचार केला तसं स्मोकिंगमध्ये पण जे लोक रात्री अपरात्री जे काय स्मोकिंग करत असतात फक्त नुसतं झोप लागू नये ह्या कारणामुळे सेम टाइमला त्यांच्या गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेशन होतं. आणि तुम्ही कॉमन बघत असाल की ह्या लोकांच्या मध्ये जे अल्सर्स आहेत स्पेशली डिओडिनल अल्सर वगैरे हे कॉमन आहे त्या जे स्मोकर जे क्रोनिक स्मोकर आहेत चेन स्मोकर आहेत त्या लोकांना.
1: बरोबर.
0: त्यामुळे ह्या पण अवॉइड केलं पाहिजे ह्या गोष्टीबद्दल याचा एक सगळ्यात. आणि दुसरा गोष्ट म्हणजे सवय पडलेली आहे लोकांना, जे सगळ्या गोष्टीची सवय पडली आपण ही सवय पाडलेली आहे आणि हे ते कसं ओसीडी म्हणतात, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणतात, तसं ते एखाद्या गोष्टी सवय पडली म्हणून आपण फक्त तंबाखू तोडा टाकायचा आहे काही त्यांना फरक पडणार नाही. दररोज आपली एक टाइम आहे, आपल्याला एक ऑफिस संपलं 5 वाजता जायचं आहे, आपल्याला फक्त स्मोकिंग करायचं आहे म्हणून पडलेली सवय, ती सवय आपल्याला टाळता आली पाहिजे. आणि या सवयीमुळेच ही त्याचे पुढचे दुष्परिणाम होत असतात. आता हे झालं ऍक्च्युअली हेल्थ रिलेटेड. सेम फायनान्शियल लोकांना अफेक्ट होतं. जर तुम्ही एखाद्या माणसाचा तंबाखू आणि किंवा गुटखा खायचा जर विचार केला, दिवसाला एखादा माणूस जर आपण बोलू नये कुठल्या पण कुठल्या पण एखादा

0: त्याची 20 रुपये कुठल्या ब्रँडची किंमत आहे, तर 20 रुपयाचा जर दिवसा खाल असेल, जो डेली बेसवर त्याची 5,000 मजुरी आहे त्या माणसाचं खाल, तर दिवसाला त्याचे एकूण टोटल महिन्याचा बजेट करा 3-4 हजार रुपये त्याचं बजेट होत जाईल. आणि हे पण एकदम फायनान्शियल मोठं त्याला अफेक्ट होईल. म्हणजे आपण फक्त नुसतं हेल्थ तर सगळ्यात मोठा अफेक्ट आहे, फायनान्शियल होत जात आहे, त्यामुळे स्ट्रेस होणार आणि त्यामुळे झालेले पुढचे सायकोलॉजिकल आणि पुऱ्या घरचं सगळं बिघडलेलं वातावरण, हे सगळ्यात मोठं अडचण त्यामध्ये
1: हो ना. म्हणजे एखादी लागलेली सवय किंवा व्यसन आपल्याला ते वेगवेगळ्या माध्यमांवरती आपल्या इफेक्ट करत असतं आणि त्याचा ओव्हरऑल तो आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतो जो चांगला नाहीये.
0: बरोबर आहे.
1: जसं तुम्ही सांगितलं की थोडक्यात जर ह्याचं सारांश सांगायचा झाला तर म्हणजे जे तंबाखू चावतात आणि थुकतात त्याच्यापेक्षा डेंजर ही आहे की जे तोंडामध्ये धरून ठेवतात आणि ते गिळतही नाहीत अशातला प्रकार, म्हणजे ते जास्त हानिकारक.
0: कसं आहे आता म्हणून आपण हे म्हणणं चुकीचं की कुठल्या तऱ्हेने पण खाणं चुकीचं आहे, पण त्याच्यातल्या त्याच्यात सगळ्यात जास्त धोकेबाज कोण असेल तर ते जे ठेवणार आहेत ते करा आराम ठेवून गप राहिले असतात. पण सगळ्यात जास्त तेच बेकार चीज आहे की आपण ती जे दाढी ठेवतो त्यामध्ये इरिटेट होत असतं.
1: नक्कीच ही गोष्ट जास्त म्हणजे सेपरेटली सांगण्याची गरज आहे, कारण लोकांची मानसिक स्थिती हीच आहे की मी काय गिळत नाही ते, मी काय खात नाही ते, फक्त ठेवून देतो, त्यामुळे ते हायलाईट करणं खूप
0: गरजेचं.
1: बरोबर. तर सर म्हणजे तंबाखू खाल्ल्यामुळे आपल्या शरीरावरती तर अनेक दुष्परिणाम होतात, ज्यामध्ये कर्करोगासारखा आपल्याला भयानक रोग होऊ शकतो आणि तो जीवघेणा सुद्धा ठरू शकतो. तर या सगळ्यांपासून आपण कसं वाचलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे?
0: आता मी तुम्हाला याच्या 2 टाईपनं सांगतो, जनरली सांगेन मी तुम्हाला. पहिल्यांदा म्हणजे मी कुठल्याही गोष्टीचं काय म्हणतो की सिम्पल सोल्युशन आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टीला एवढं ऍक्च्युली म्हणजे डीप बघण्याची गरज नाही असं माझा विचारण चालतो मी. तर याच्यात एक अडचण काय, लोकांनी जी सुरुवात केली फक्त जी फॅशन आहे म्हणजे स्मोकिंग करायची, फॅशन जे आहे गुटखा खायची, फॅशन जे आहे फक्त तंबाखू खायची. काही लोकांना सकाळचं किक येत नाही म्हणतात जोपर्यंत मी तंबाखू खात नाही, म्हणजे ज्यांना काही जणांना कॉन्स्टिपेशन असते. ह्या लोकांनी पडल्या स्वतःच्या सवय आहेत. पहिल्यांदा महत्वाची, पहिला हा अगोदर डोक्याचा खेळ आहे. तुम्ही जरी सोडला तरी काय होणार नाही माहित असते, पण ते रुटीन जे ओसीडी पडलंय त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या अगोदर मनाची तयारी करायला लागेल. म्हणजे कुठलं पण व्यसन असते, कुठल्याच गोष्टीचं व्यसन हे कधी पण नाही असं, ते व्यसन का पडलं असते तीच गोष्ट रिपीटेड करून झाली असते. म्हणजे अति कुठली गोष्ट चांगली नाही. मग पहिल्यांदा अगोदर हे जे स्टाईल मारायची कन्सेप्ट आहे यंग लोकांच्या मध्ये हे आपल्यांदा बंद झाली पाहिजे असं माझी इच्छा आहे. एक दुसरी गोष्ट, आता तंबाखू तुम्ही खाताय ना, आता एकदम सडन सोडणं सवय कठीण आहे. तुम्ही काय करा बाबा, दिवसा आज तुम्ही 10 वेळा खाताय नाही. मी असं म्हणत नाही की एकदम सडनली होणार पण नाही, कारण का डोक्यात भरलेलं आहे. दुसरं त्यांना काय होणार नाही सोडलं तरी. मी तर पहिला सांगेन तुम्ही सडन सोडा कट करायचा, त्याला 0 असते, पण काही लोकांच्या डोक्यात हे असते. मग तुम्ही त्याला अल्टरनेट काय सोडतो, काही जण बडेशोप खातील ते पण दररोज खाऊन का असं म्हणणे, बडेशोप खाऊन तुम्ही विचार करा सुरुवातीला. काहीतरी जे रेग्युलर थोडं थोडं खाऊन तुम्ही बंद करा तंबाखूच, म्हणजे तुम्हाला सवयच आहे ना तोंडात ठेवायची थोडं तरी गोष्ट. पण जे तुम्ही 10 वेळा करताय ते बडेशोपचं तुम्ही 5 वेळा करा, 3 वेळा करा, 2 वेळा करा, तर 1 बंद करा. हे सिम्पल सोल्युशन. याच्यानंतर जे आता पहिल्यांदा आपण समजा 5 वर्ष 3 वर्ष असं कंटिन्यू गोष्ट करत असेल, तर पहिल्यांदा त्या जर तंबाखू खाणाऱ्या माणसाची पहिल्यांदा आपण सगळ्यात म्हणजे कधी पण असते की डायग्नोसिस केलं पाहिजे, पडताळणी केली पाहिजे. पहिल्यांदा लोकल एक्झामिनेशन त्या जागेला झालंय काय, पहिला रोग निदान झालं पाहिजे त्या जागेला. समजा ती एरिया जर अफेक्ट झाला असेल त्याच्यामध्ये आत लालसर करायला आलाय काय, त्या जागेला ते फायब्रोसिस झालं काय, म्हणजे कार्सिनोजन इफेक्ट दिसतात काय, ते एखाद्या फिजिशियन कडून म्हणजे वेल नोन फिजिशियन कडून आपण चेक करून घेणं गरजेचं आहे. फक्त असं नुसतं म्हणजे हा बा मला सोडलं असं नाही चालणार आहे, कारण तुम्ही जर 10 वर्ष कंटिन्यूस खात असाल आणि सडन सोडून जर चालणार तरी पण होणार नाही. आज आम्ही सोडून त्या गोष्टीचं निदान करून मग ते किती पर्यंत इफेक्ट झालंय त्यानुसार आपल्याला ते पर्याय करण्याचा, त्याच्या तसा टाईपचा उपाय करणं. सेम स्मोकिंग मध्ये पण जे सिगरेट स्मोकिंग आहेत काय, चेन स्मोकरचा अडचण आहे सगळ्यात, चहा आणि स्मोक हे करायचं सवय रात्री नाईट हे बाबा आपण झोप लागत नाही म्हणून सवय ही पाडलेली सवय. तुम्ही दुसऱ्या गोष्टी वाचायला सुरू करा, आपापस तुम्हाला झोप येईल. तुम्हाला काम करायचं असेल ना तुम्ही कसं पण करू शकता. असे लोक नाहीत की जगात काय फक्त स्मोकिंग करूनच रात्रंदिवस जागत असतात असं काय नाही, किंवा काम करत असतात. आपल्या डोक्याचा अगोदर पहिल्यांदा आपण विचार केला पाहिजे कसं करता येईल, यासाठी काय अल्टरनेट सोय आहे. मग प्रत्येकाच्या ना वेगवेगळे असू शकेल, काही जणांना काही जण वाचनानं किंवा रिडिंगनं घालू शकतील, काही जण सिम्पल गोष्टी येतात. आता आपल्याकडे होमिओपॅथीमध्ये काही त्याच्यासाठी चांगले उपाय आहेत, काय मध्ये ॲलोपॅथीमध्ये काही च्युईंगम येतात सुरुवातीला ते करायसाठी, त्या टाईपचे पण विचार करू शकतात. हे सिम्पल गोष्ट आपण म्हणजे जे अवॉइड करायसाठी आहे, सवय पडलेले काढण्यासाठी. एक दुसरी गोष्ट सगळ्यात म्हणजे आपण परमनंट जर त्यासाठी विचार करत असेल, त्यामध्ये टप्पे आहेत. आपण किती दिवस स्मोकिंग करतो, किती दिवस च्युईंग अप हे करतो, तंबाखू खातो. जर सुरुवातीचा काळ असेल तर आपण आपल्या म्हणजे आमच्या सिस्टीमनुसार की आपण सिम्पल काउन्सिलिंग करून पण ते बाहेर जाता येईल.
1: बरोबर.
0: विदाऊट काय न करता त्याची चर्चा करून आणि ही गोष्ट बोलता आली पाहिजे. एक तर स्टिग्मा झाला असतं लोकांना सोडायचं नसतो. सगळ्यात महत्वाचं संगत, तुम्ही पहिल्यांदा संगत सोडली पाहिजे. ज्या जे सर्कल आहे त्या टाईपचं त्यातनं त्या लोकांना अवॉइड करून बघा. जे तुम्ही 10 वेळा करताय ती गोष्ट नंतर पाच वेळा होईल, नंतर ती चार वेळा होईल आणि आपोआप बंद होईल. पहिल्यांदा ती संगत आपण टाळायचा प्रयत्न केला पाहिजे इन जनरल असं विचार करत.
1: पण ह्याच्यामध्ये आपल्या मनावरती तेवढंच नियंत्रण हवं हेही तेवढंच महत्वाचं.
0: 100% सगळ्यात मी आपण जे बोलतो ना की सगळ्यात म्हणजे कुठला पण जो आजार आहे किंवा कुठलं पण जे व्यसन आहे मग ते चांगलं वाईट काय पण असू देत, काही गोष्टीचं अतिसेवन किंवा अति ही गोष्ट कुठली पण, मग तुम्ही आता म्हणा की आहार पण अति झाला तरी त्याचे आजार आहेत, त्याच्यापासून पण आपल्याला त्रास होणार
1: आहे.
0: ओके, तसं सेम तुम्ही ही जी गोष्ट रिपीटेड करत असल्यामुळे त्याचा नक्कीच त्रास होणार आहे. तुम्ही तुमच्या मनावर पहिल्यांदा कंट्रोल पाहिजे.
1: बरोबर, हे तर इन जनरल आपण सांगून दिलं, पण होमिओपॅथी ह्याच्यामध्ये कसं काम करते?
0: आता एक तर होमिओपॅथी अशी गोष्ट आहे की आपल्याकडे भरपूर साऱ्या अशा मेडिसिन आहेत, अराउंड 4,000 आपल्याकडे मेडिसिन असतील म्हणजे तुम्हाला इन जनरल सांगाल. ओके, तर त्यामध्ये होमिओपॅथी पहिल्यांदा आपण कसं ऍक्ट होते मी थोडक्यात सांगून मी सांगेन तुम्हाला. आमच्याकडे असं स्पेसिफिक मेडिसिन असतं की आपण ह्यासाठी, आता एखाद्या अदर सिस्टीममध्ये काय होतं की चला आपण सोडायचं नंतर एखादी गोष्ट एक गोळी देऊ, त्या गोळीनंतर झोपेचं बंदी होईल, आपण बंद होईल झोप, किंवा ताप आलाय आपण तापासाठी एक गोळी देऊ ताप थांबेल, आपल्याकडे असं नाहीये. आपल्याकडे काय होतं की होमिओपॅथीमध्ये आपण सारासार पुरा माणसाचा विचार करतो, म्हणजे वरच्या केसापासून खालच्या नकापर्यंत सगळं हिस्ट्री घेतली जाते. मग त्यात सगळ्यात महत्व जे होमिओपॅथीचा जो रोल आहे तो नॉर्मली दुसऱ्या सिस्टीममध्ये होता, आपण मेंटल सिमटम कन्सिडर करतो, म्हणजे जे मनाचे जे त्यांच्या डोक्यात जे थॉट्स असतात, आणि ह्या पर्टिक्युलर ज्या आजारामध्ये हे मनाचा आजार, जसं आपण म्हणतो की मनापासून आपण ते सोडला पाहिजे डोक्यात चाललेले विचार, त्या सोडायसाठी त्यामुळे भरपूर सारे मेडिसिन आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही एक एक जर मला सांगायचं म्हणजे डॅफेना इंडिका म्हणून एक, तर ज्यांना हे कंटिन्युअस क्रेविंग आहे त्यासाठी डॅफेना इंडिका म्हणून एक मेडिसिन येतं, त्यामध्ये 1x फॉर्ममध्ये ते रिपीटेड घेतलं जातं. पण आम्ही काय म्हणतो हे त्यातले इंडिकेशन आहेत, एखाद्या होमिओपॅथिक कन्सल्टंट दाखवावं आणि ती गोष्ट घ्यावी, असे भरपूर सारे मेडिसिन आहेत. नंतर येते नक्समिका मेडिसिन आहे, ज्या लोकांना तंबाखू खाल्याशिवाय किंवा काय खाल्याशिवाय म्हणजे मोशनच होत नाही त्या लोकांसाठी नक्समिका हे बेस्ट औषध आहे. म्हणजे काय करतात लोक, सकाळची पुडी दाढेत ठेवल्याचे त्यांना मोशन साफ होते, म्हणजे टॉयलेटला किंवा संडासला सरळ क्लिअर नसते, ते लोक दररोज दाढेत एक पुडी ठेवून बसतात, त्या लोकांसाठी नक्समिका गॅस, कारण नक्समिका चांगली गॅस्ट्रिकवर चांगली ऍक्ट होत असते. दुसरे एक रेमेडी आहे त्यामध्ये कॅलेडियम. कॅलेडियम पण ज्या लोकांना त्याची सवय पडलेली आहे परत परत म्हणजे कंटिन्युअस ती गोष्ट वेस्ट झाली आहे, त्या लोकांसाठी कॅलेडियम शेजियम एकदम बेस्ट रेमेडी आहे त्या पर्टिक्युलर डिसीजमध्ये. आता हे झाले, मी काय म्हणतो की त्याच्यात ज्या डोक्यात लोकांच्या भरले त्या, पण काही लोकांना त्याचं डीप ऍक्शन झालं असते, त्यासाठी आम्हाला डिटेल त्याचं केस टेकिंग करायला लागेल, म्हणजे त्यामध्ये त्या पर्टिक्युलर कंडिशनमुळे मग त्याला गॅस्ट्रिक कंप्लेंट झाले का, त्यामध्ये त्या लोकांना लंग कंप्लेंट झाले का, त्यानुसार प्रत्येक रेमेडी ही वेगवेगळ्या लेवलला ऍक्ट होत असते. म्हणजे आता मी फक्त नक्समिका ही सगळ्यालाच देऊ शकत नाहीये, एखाद्या माणसामध्ये जर समजा त्या स्मोकिंगमुळे इफेक्ट होत असेल आणि स्मोकिंगमुळे लंग इफेक्ट झाला असेल तर त्याची रेमेडी वेगळी असेल.
1: बरोबर,
0: त्यानुसार म्हणजे होमिओपॅथीचा एक कन्सेप्टच आहे की आम्ही काय करतो की टोटॅलिटी आणि इंडिव्हिज्युअलाइज अप्रोच आहे, म्हणजे प्रत्येक माणसाला हे वेगळ्या वेगळ्या रेमेडी असेल. तुमची समजा तुम्हाला सर्दी खोकला आहे, मला सर्दी खोकला आहे, तर तुमच्या सर्दी खोकल्याचं औषध वेगळं असेल, माझ्या सर्दी खोकल्याचं औषध वेगळं असेल, सिम्पल सगळं. म्हणजे हे होमिओपॅथीमध्ये इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच असतो, त्याला कारण आहे, कारण तुमच्या वैयक्तिक जे वागण्याचं किंवा आम्ही मेंटल म्हणतो ना, तुमची मेंटॅलिटी काय आहे, की तुमचा स्वभाव कसा आहे, त्यामुळे तुम्ही वागणूक कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर ते अवलंबून असते. तुमचे जनरल सिम्पटम दुसरे काय आहेत, एखाद्या माणसाला काय होतंय, आता तुम्हाला काय होतं की आईस्क्रीम खाऊन काही लोकांना त्रास होतो गिळताना, बरोबर सर, पण सेम तसंच जर तुम्ही मला विचारलं की मला आईस्क्रीम खाल्यामुळे आराम वाटतं, काही लोकांना काय होतं की ऍसिडिटी होत असते, नॉनव्हेजमुळे ऍसिडिटी होत असते कारण स्पायसी खातो, काही लोकांना ते नॉनव्हेज खाऊन बरं वाटतं. असा इंडिव्हिज्युअल मग प्रत्येकासाठी त्या हिशोबानं त्या म्हणजे त्या टोटॅलिटीनुसार जे काय आपण आम्ही होमिओपॅथी टोटॅलिटी म्हणतो त्यानुसार प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल अप्रोच हा वेगळा असणार आहे आणि तिला ते तसं मेडिसिन देता येईल. आता ह्यासाठी आम्ही आमच्याकडे काय करतो, आमच्या केएल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही पहिल्यांदा पुरा सारासर पहिला असे भरपूर आमच्याकडे लोक येत असतात आणि आलेत पण अजून, त्यांचा आम्ही गोष्टी सोडवल्यात पण, म्हणजे दररोज तंबाखू खाणारे लोक आहेत, दररोज चिविंग खाणारे लोक आहेत, त्यांना आम्ही मग आम्ही पहिल्यांदा पुरी डिटेल केस टेकिंग घेतो, त्याचं पहिल्यांदा प्रिलिमिनरी डेटा बा कधीपासून तू खात आहे, तुम्ही काय काय खा, म्हणजे सुरुवात कशी झाली, का झालेली आहे, त्याचं कारण पहिल्यांदा मूळ शोधायला लागेल, मग त्याच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये पास हिस्ट्रीमध्ये काय काय गोष्टी आहेत, त्याची पर्सनल हिस्ट्री घेतली जाईल, नंतर त्याचे मेंटल सिम्पटम आम्ही कन्सिडर करतो. म्हणजे अशा कंडिशनमध्ये, कारण हा झालेलं असं आहे की फक्त हाऊस म्हणून सुरुवात केलेली गोष्ट आहे, त्यामुळे आपण पहिले टोटॅलिटी घेऊ, नंतर मग त्या पर्टिक्युलर मेडिसिनमध्ये नंतर इंडिकेशन येईल, त्याची टोटॅलिटी होईल आणि त्यानंतर एक स्पेसिफिक मेडिसिन निघून आपण ते ट्रीटमेंट देत असतो.
1: म्हणजे हे बंद करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे व्यवस्थित ट्रीटमेंट आहे.
0: हा नक्की, आपण ह्या गोष्टीवर चांगला हे करू शकतो, फक्त त्यामध्ये प्रतिसाद पाहिजे. कधी पण म्हणतो ना कुठल्या गोष्टी की समोरच्या माणसाकडे मनाची तयारी पाहिजे तर आपण त्याला काय पण करू शकतो.
1: बरोबर. आजकाल युथ जनरेशन मध्ये फार हे प्रमाण वाढलेलं आहे सर, तर त्याच्यामध्ये त्यांची म्हणजे अशी मानसिकता काही बदललेली आहे, याच्यामुळे असं होतं की तंबाखू मध्येच अशा काही गोष्टी आहेत ज्या त्यांना अट्रॅक्ट करतात.
0: एकतर काय सगळ्यात महत्व युथच्या मध्ये काय अडचण की संगत ही मॅटर करते. एक तर सुरुवातीला जेव्हा ते समजा आता मी कॉलेज लेवल विचार करतो त्यांना काही माहीत नसतं पहिल्यांदा, पण कोणतरी एक असा असतो की त्यांना ते आयडियल मानत असतात. आता आमच्याकडे आम्ही बोलू नये, पण आपल्याकडे ऍडव्हर्टाईज ज्या गोष्टीची होते ते आपले काही आयडियल लोक आहेत, तेच लोक त्या गोष्टीची जास्त ऍडव्हर्टाईज करत असतात आणि त्यांना ती गोष्ट त्यांना भयंकर भावत असते. माझा हा आयडियल हिरो आहे, माझा हा आयडियल पर्सन आहे, तो कसं स्मोक करतो, तो कसा अँगलनं त्या स्मोकिंग करतो, तो कसं तो एखादी गोष्ट जुबा दिले असं काहीतरी एक डायलॉग भरपूर आहेत, आपण ते बोलू नये, पण त्या डायलॉगच्या माध्यमातून त्यांना ती हाऊस आल्याचं डोक्यामध्ये की आपण आहे, आपण खालू तर आपण तसे होणार आहे. ह्या आयडियल लोकांच्या मुळे काय नाही ही जास्त अफेक्ट होत असते. पहिल्यांदा ते आयडियालिटी आहे ना, इवन तो त्याच्यावरती लिहिले असते दिस हानिकारक, मग ते अफेक्ट आहे तरी पण ते लोकांना करायचं, कारण का माझा आयडियल माणूस तो करतो. सो पहिल्यांदा आयडियल लोकांनी बंद केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं, जो हे आयडियल लोक बंद करतेचा मोठा इफेक्ट होईल. दुसरी गोष्ट, आपण कॉलेज लेवलला ऍक्च्युली गव्हर्नमेंटनं सगळ्यात ऍक्शन घेतलं तिथं बॅन करायचं, बॅन तर होत आहे पण एंड ऑफ प्रोसेस म्हणजे ज्या टाईपनं जे इम्प्लिमेंट व्हायचं आहे ते होत नाहीये, कारण आपण बॅन केले स्टुडंटला पण आपल्या कॉलेजचा वॉचमन तेच खातो आणि तेच थुंकतोय बाजूला, मग तो त्यांना प्रोटेक्ट करत असतो. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणतो की त्यामध्ये जी ऍडव्हर्टाईजमेंट जी होती ना ती भयंकर म्हणजे अशी असते की ऍडव्हर्टाईजमेंट या गोष्टीची की तुम्हाला ती भयंकर अट्रॅक्ट करत असते.
1: बरोबर.
0: त्या ज्या स्मोकिंगच्या स्टाईल आहेत, त्या ज्या चिविंग किंवा थुकण्याच्या स्टाईल आहेत, त्या त्यांना भयंकर फावत असतात, म्हणजे भयंकर आवडत असतात. ही पहिला त्यांच्या डोक्यातनं कन्सेप्ट काढली पाहिजे आणि त्याचे बॅड इफेक्ट जेवढे, आता हे अवेअरनेसच ह्या टाईपचं आहे, अवेअरनेस हे परत परत झालं पाहिजे, जेवढे परत परत करणं त्याचा चांगला इफेक्ट होत जाईल.
1: बरोबर.
0: आणि ही सुरुवात त्यांच्या घरातनं सुरुवात झाली पाहिजे. युजुअली काय होतंय, आता तुम्ही आमच्या सगळ्या घरात विचार, आमच्या घरात नाहीच कोण करणार नाही, कारण आम्ही बघितलंच नाही ती गोष्ट, म्हणजे आपण ते अपोजच करणार, मग त्यामुळे माझ्या संगतीत जे कोण आहेत ते कधी खाणार नाहीत, माझे मित्र मैत्रिणी कोण खाणार नाहीत. आपण ही पहिल्यांदा गोष्ट पाळली पाहिजे की आपण जी संगत करतोय त्या लोकांपासून भले किती तुमचा चांगला दोस्त असेल त्या गोष्टीसाठी आपण त्याला अपोज केलं पाहिजे.
1: बरोबर. मग हे शाळा कॉलेजमध्ये ह्याचा अवेअरनेस येणं किती महत्वाचं आहे सर?
0: आता काय झालं की कॉलेजेसमध्ये तुम्ही जर गेला स्पेशली, आता शाळेच्या बाहेर तुम्ही आता गव्हर्नमेंटने ऑलरेडी ऍक्शन घेतले 100 मीटरच्या आत तुम्ही पानपट्टी ठेवू नका काय, पण अशा माझ्या मते 80% तुम्ही शाळा जाऊन शोध बघा, त्याच्या बाजूलाच बस गेटच्या बाजूलाच तुम्हाला हे सापडतील, कारण त्यांनी अंतर जे मोजतात ते आतल्या ऑफिस पासून ते गेट पर्यंत 100 मीटर होते आणि गेट बाहेरच एकदम तुम्हाला पानपट्टी आणि हे सापडेल जे काय ते तुम्हाला आहे. हे पोर लहान मुलं असतात की अशा गोष्टीकडे जास्त अट्रॅक्ट करायचं असतात, मग ते सुरुवातीला शाळेमध्ये हेच इम्पॅक्ट होतं. सेम कॉलेजमध्ये कन्सेप्ट आहे, म्हणजे लोकांना काय दाखवायचं आहे की मला अजून कळलं नाही की त्यांना काय बाबा बाजूला थांबून काय करायचं आहे आणि मुद्दाम तिथं ते जास्त करणार दाखवायसाठी. ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे लोकांच्या डोक्यात पहिल्यांदा भरलेल्या आहे, ती गोष्ट आपण बाहेर काढली पाहिजे.
1: मग समजा की एखाद्याला खूप सवय आहे स्मोकिंगची किंवा तंबाखू खाण्याची आणि मग काही दिवसांनी त्यांनी ती सोडली, तर मग सोडल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये काय असे आपल्याला बदल पाहायला मिळतात?
0: आता एक तर आपण तुम्ही चांगला क्वेश्चन विचारला की किती कंटिन्युअस खाण्यामुळे अफेक्ट होणार आहे. आता हे प्रत्येक लेवलचं वेगळं वेगळं आहे, म्हणजे ते एखादा माणूस जर तंबाखू खात असेल, आता पण प्रत्येक लेवल तंबाखू खाणार, तर तंबाखू खाणाऱ्या माणसा सुरुवातीला काय होणार आहे, एक तर सवय हे आपण सोडून देऊ, पण जे इफेक्ट झाले आहेत ना ज्या माणसाला की तोंडात काय झालंय, आपण पहिल्यांदा निदान करून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात मोठं पहिल्यांदा निदान, आपण किती पण अफेक्ट झाला, आपला जो ओरल म्युकोजा आहे तो खरंच कार्सिनोजेनिक इफेक्ट झाला का, फायब्रोसिस झालं का आपल्या याच्यामध्ये, तोंडात तसं इफेक्ट झालं का, ते पहिला डायग्नोस करणं गरजेचं आहे. कारण आपण असं सोडून एखादा माणूस 10 वर्ष खात असेल असं सोडणं पहिल्यांदा चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, त्यानंतर होणारे जे सिम्पटम्स आहेत पहिल्यांदा त्याला म्हणजे असं पहिला मे बी असं काही वेगळा त्याला इफेक्ट होणार नाही, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे काही त्याच्या डोक्यात काही परिणाम होणार नाही, फक्त डोक्यात एक ठरवत नाही की मी खालोय आणि मी खाऊन मला नाहीतर मला चक्कर येणार, मला काहीतरी किक बसत नाही असं होत असणार. आता ऍक्च्युली असा काही इफेक्ट होणार नाही तंबाखू सोडण्यानंतर. आणि मी हे सोडून जो आता नाही म्हणत, 50 पेशंट मी बघत असेल, त्या 50 पेशंटना असा काहीच इफेक्ट झाला नाही, त्यांना मी फक्त आणि फक्त काही असं मेडिसिन दिलेत आमच्या होमिओपॅथीमध्ये, जसं मेन रोग झाल्यानंतर त्यांचे बरेच आजार अशा टाईपचे गेलेत, मग त्या आता हे रोग निदान झाल्यानंतर आपण त्या त्या कंडिशननुसार डिटेल केस टेकिंग घेऊन जर आपण मेडिसिन देतो होमिओपॅथिक तर भयंकर चांगला इम्पॅक्ट होऊ शकेल त्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट स्मोकिंगबद्दल, सेम स्मोकिंगच्या मध्ये तुम्हाला थोडं जरा सिरियस राहावं, कारण स्मोकिंग इज डायरेक्टली अफेक्ट टू युअर म्हणजे त्याचा लंग्स अफेक्ट होणार आहे. त्यामध्ये अगेन किती दिवसाचं आहे, किती स्मोकिंग किती म्हणजे किती रिपिटेशन करतात, ते पहिल्यांदा डायग्नोस करावं लागेल, स्कॅनिंग करून घ्यावं लागेल. नसेल असा काही मोठा आजार होणार, सुरुवात असेल 5-10 वर्ष असेल आणि त्यामध्ये इम्पॅक्ट असं काही वेगळा त्याला त्रास होणार नाही. हार्डनेस होऊ आता याचा दुसरा गोष्ट आहे याच्यावरती सीवीएस वरती म्हणजे आपल्या हृदयावरती काय उपयोग, काय लोकांमध्ये क्रोनिक आहेत त्यांच्यामध्ये स्पाइक जनरेट झाले असेल आणि स्टिनोसिस होऊ शकेल जाऊन पुढे म्हणजे हार्ट इफेक्ट होऊ शकेल. पण जे 10-15 वर्षांनंतरचे आहेत त्यासाठी आपल्याला निदान करून ज्या आजार जिथं आपण झालाय त्या पर्टिक्युलर आजाराला आपण ट्रीट करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण असं इन जनरल असं विचार करणं म्हणजे काय, सगळ्याला आपण केस पूर्ण डिटेल होमपॅथी मध्ये सगळं डिटेल घ्यायला लागेल, पण ज्या कंडिशनला जिथं अफेक्ट झालं पहिला निदान करून त्याला आपण ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे.
1: एकंदरीत वर्ल्ड नो टोबॅको डे बद्दल आपण बोलतोय आणि त्या अनुषंगानं कार्यक्रमाच्या शेवटी आपण आपल्या लिस्नरना काय मेसेज देऊ?
0: आता जे आपण हे नो टोबॅको मध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला व्यसन ही गोष्ट कोणत्या स्वरूपात पण हानिकारक आहे, त्यात सगळ्यात महत्वाचं हे जे सगळ्यांच्या डोक्यात जे कन्फ्युजन आहे की तंबाखू चांगलं काय स्मोकिंग चांगलं, तर कुठलं पण चांगलं नाहीये. कोणता पण व्यसन हे चांगलं आहे किंवा कोणतं स्मोकिंग पण चांगलं आहे आणि तंबाखू च्युईंग पण चांगलं नाही, दोन्ही पण सोडणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्व आपण अशा संगतीत राहणं सगळ्या आपल्याला अवॉइड केलं पाहिजे, कारण हा सगळ्यात मोठा जो आजार आहे हा डोक्याचा आजार आहे. तो डोक्याचा आजार आपण संगतीमुळे पाळत असतो, त्यामुळे आपण संगत अशा लोकांशी दूर राहून अवॉइड करता येईल असं माझ्या मला वाटतं.
1: नो टोबॅको डे निमित्त तुम्ही आज या विषयावरती बोलण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच सर.
0: धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. जागतिक तंबाखू मुक्त दिन आज आहे आणि त्यानिमित्त तंबाखूचे आपल्या शरीरावरती काय दुष्परिणाम होतात आणि आपण ते कसं सोडलं पाहिजे याविषयी आपण आजच्या कार्यक्रमामध्ये ऐकलं आणि आपल्याला मार्गदर्शन करत होते डॉक्टर राहुल पवार, जे केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंटला प्रोफेसर आणि HOD आहेत. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: ಕೆಎಲ್ಇ
1: ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಉಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-70-362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448-99-8331.
2: केली टेक्नोलॉजिकल युनिवर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, केसीटी कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज, 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक, अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल, इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-244-0322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, ಬಿಪಿಟಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kaher.edu.in. ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆ, ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.
1: माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

0: ಮಧುರವಾದ ಭಾವಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಭಾವ ಸಂಗಮ ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ವೇಣು ಧ್ವನಿ. ಇದು 90.4 FM KLE ಕನಸು. ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ನಾನು ಮಂಜುನಾಥ್ ಪೈ. ನಮಸ್ಕಾರ.
1: बेळगावमधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 हून अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000 हून अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleifarm.edu.
1: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5252. 18 or at 9449821222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे।

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: KLE Pharmacy College, Ubalgavi, 2026-27 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ. ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ ರಸ್ತೆ ಬಸವನಕುರ್ಚಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿರುವ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯವುಳ್ಳ ಹೊಸ ಕ್ಯಾಂಪಸ್ಗೆ ಕಾಲೇಜ್ ಸ್ಥಳಾಂತರಗೊಂಡಿದೆ. ವಿವಿಧ ಕೋರ್ಸ್ಗಳು, ಬಿ ಫಾರ್ಮ್, ಫಾರ್ಮ್ ಡಿ, ಎಂ ಫಾರ್ಮ್ ಮತ್ತು PhD ಸೇರಿದಂತೆ ಫಾರ್ಮಸಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಪಡೆಯಲು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರಮುಖ ವಿಶೇಷತೆಗಳು, 100+ ವರ್ಷಗಳ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಇತಿಹಾಸ ಮತ್ತು ಅನುಭವ, ವಿಶ್ವದಾದ್ಯಂತ 3,000+ ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಬಲಿಷ್ಠ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿಯ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವ ಸುಸಜ್ಜಿತ ಹಾಗೂ ಅತ್ಯಾಧುನಿಕವಾದ ಹೊಸ ಆವರಣ, ಔಟ್ಕಮ್ ಬೇಸ್ಡ್ ಎಜುಕೇಶನ್, ಫಲಿತಾಂಶ ಆಧಾರಿತ ಶಿಕ್ಷಣ ಪದ್ಧತಿ, ಅಡ್ವಾನ್ಸ್ ಡಿಜಿಟಲ್ ಲರ್ನಿಂಗ್ ಎಕೋಸಿಸ್ಟಮ್, ಜಾಗತಿಕ ಮಟ್ಟದ ಗ್ರಂಥಾಲಯ, ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಪುಸ್ತಕ ಮತ್ತು ಮಾಹಿತಿ ಕೇಂದ್ರ, ಪ್ರಾಯೋಗಿಕ ತರಬೇತಿ ಸೌಲಭ್ಯ, ಆಧುನಿಕ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ನಿಲಯಗಳು ಮತ್ತು ಕ್ರೀಡಾ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳು, ನ್ಯಾಕ್ A+ ಗ್ರೇಡ್ ಮತ್ತು NIRF ಶ್ರೇಯಾಂಕ ಹೊಂದಿರುವ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಗುಣಮಟ್ಟದ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಉದ್ಯೋಗ ಅವಕಾಶಕ್ಕೆ ಆದ್ಯತೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312471399, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9740639702, ವೆಬ್ಸೈಟ್ www.klefarm.edu.
0: केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500+ अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज, 150+ अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50+ PhD धारक शिक्षक, अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था, उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल, इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60+ नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, ज्या खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: चेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड.
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये.
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा.
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी.
0: 500 खाटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल.
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी.
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील.
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा. 8 हायटेक शस्त्रचिकित्सा.
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल.
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण.
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम. तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: चेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.